हे नानक जी ये गल दसो, एक पासे ते तुसी उदासी पेख तारिया पे, एक पासे तुहाडे बाल बच्चे तुहाडा परिवार, तुसी गृहस्थी हो,